करम जिना को तुद पाए ता तिन्ने कसम ते आया इना जनता कै वस किछ नाही तुद वेखी जग तू पाया नानो तू मेल लय कप तुद खवाया गुर कृपा ते जाने जिथे तुदा बुझाया सहजे ही सच समाया सहजे ही सच समा।